ब्रह्मगाय नमस्तुभ्यं ब्रह्मणे ब्रह्मजाय च तपसे ते नमस्त्वीश तपसा फलदायिने स्तुत्याय स्तुतये नित्यं स्तुतिसंप्रीतये।

ब्रह्मण्ये दैत्यद्रुमकुठाराय नमस्ते शूलपाणये महादनुजनाशाय नमस्ते परमेश्वर अम्बिकापतये तुभ्यं नमः सर्वास्त्रधारक नमस्ते पार्वतीनाथ परमात्मन्महेश्वर नीलक

उपाय दैत्यचक्र विमर्दिने नमो ब्रह्मण्य देवाय गोब्राह्मणहिताय च सहस्रमूर्तये तुभ्यं सहस्रावयवाय च धर्मरूप